नमस्कार, सुप्रभात श्रोते हो. 102.8 FM आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात विविध भारतीचं मुंबई केंद्र. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक अश्विन 20 शके 1948 म्हणजेच 12 ऑक्टोबर 2026. श्रोते हो, पहाटेचे 5:55 आणि 42 सेकंद झाली आहेत. आमची आजची सभा आता सुरू होत आहे. या प्रसारणात आपलं स्वागत आहे. आपला आजचा दिवस आनंदात जाओ या सदिच्छेसह सभेची सुरुवात करीत आहोत मंगल ध्वनीनं.

आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ग्रामीण भागाचा शाश्वत आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे काम करावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. राज्यात सर्वत्र शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ. पुण्यात गेले काही दिवस सुरू असलेलं एमपीएससी परीक्षार्थींचं आंदोलन स्थगित. आणि दुसऱ्या टी20 सामन्यात वेस्ट इंडिजवर विजय मिळवत भारताची मालिकेत 2-1 अशी आघाडी. आता सविस्तर बातम्या. ग्रामीण भागाचा शाश्वत आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे काम करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या पुरस्कार सोहळ्यात ते काल नाशिकमध्ये बोलत होते. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्यावं असं आवाहन त्यांनी केलं. या कामांसाठी आवश्यक निधी राज्य शासन उपलब्ध करून देईल अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. तसंच पहिल्या टप्प्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या पहिल्या वर्षात नाशिक जिल्हा परिषदेनं प्रथम तर पुणे जिल्हा परिषदेनं राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला आहे. सांगली जिल्हा परिषद तृतीय स्थानावर आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी ग्रामपंचायतीनं राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून 5 कोटी रुपयांचं बक्षीस मिळवलं आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होणारी विकास कामं निर्धारित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीनं पूर्ण होतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी काल नाशिक शहराच्या विविध भागांना भेट देऊन सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली. ही विकास कामं केवळ कुंभमेळ्यापुरती मर्यादित नसून पुढच्या 25-30 वर्षांसाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या विकासाचा पाया मजबूत करणारी आहेत असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. राज्यातल्या शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातल्या नागरिकांना पुढचे 6-8 महिने अधिक आधार देण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकासमवेत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. रोजगार आणि अन्न सुरक्षेच्या योजनांच्या माध्यमातून नियोजन करून शेतकऱ्यांसह शेतमजुरी करणाऱ्यांनाही मदत देण्यात येईल. विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ लवकर मिळवून देण्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारच्या सहकार्यानं प्रयत्न करेल असंही ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या कृषी कर्जाचं पुनर्गठन तसंच शेती संबंधित गरजांसाठी नवीन किंवा अतिरिक्त कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्यस्तरीय बँकर्स समितीनं बँकांना दिले आहेत. राज्य सरकारचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, राज्यस्तरीय बँकर्स समितीचे अध्यक्ष प्रभात किरण यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली काल पुण्यात बैठक झाली त्यावेळी हे निर्देश देण्यात आले. राज्यातल्या 3.5 शक्तीपीठांच्या मंदिरांमध्ये काल घटस्थापनेनं शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात मानाच्या तोफेची सलामी देऊन शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. काल पहिल्या दिवशी देवीची नंदादेवी रुपात पूजा बांधण्यात आली होती. तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरातल्या कल्लोळ तीर्थापासून डोक्यावर पाण्यानं भरलेले मातीचे घट घेऊन मिरवणूक काढण्यात आली. नांदेड जिल्ह्यातल्या माहूरगडावर रेणुका मातेच्या मंदिरात तसंच नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंग गडावरही विधिवत घटस्थापना करण्यात आली. सप्तशृंग गडावर काल दिवसभरात 75,000 भाविकांनी सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतल्याची माहिती देवस्थानच्या सूत्रांनी दिली. राज्यात सर्वत्र ठिकठिकाणच्या देवीच्या मंदिरांमध्ये अत्यंत उत्साहात नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. मिरजमध्ये आयोजित शारदीय

0: नवरात्र संगीत महोत्सवाचं उद्घाटन ज्येष्ठ गायक पंडित भुवनेश कोमकली यांच्या हस्ते झालं, तर 32व्या पुणे नवरात्र महोत्सवाचं उद्घाटन मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गणेश कलाक्रीडा रंगमंच इथं झालं. दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना मदत करण्यासाठी पुणे नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून निधी उभारावा असं आवाहन सामंत यांनी यावेळी केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
1: यंदाच्या हरभरा हंगामासाठी निवडा महावीजचा जॅकी 92-18 वाण. जिरायती आणि बागायती शेतीसाठी योग्य मर रोगास प्रतिकारक्षम आणि हमखास भरघोस उत्पादन देणारं वाण केंद्र शासनाच्या साथी पोर्टलद्वारे प्रमाणित असल्यानं गुणवत्तेची खात्री. त्वरा करा, महाबीजचं बियाणं रास्त दरात उपलब्ध आहे. महाबीज, शेतकऱ्यांच्या विश्वासाचे नाव.
0: पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक क्षेत्रातील कारकिर्दीची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. यानिमित्त सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्तमालिकेत आज जाणून घेऊया सागरमाला या कार्यक्रमाविषयी.
2: देशाच्या किनारपट्टीला विकासाचं इंजिन बनवण्यासाठी 2015 सागरमाला योजना सुरू करण्यात आली. भारताचं भौगोलिक शक्तीस्थान असलेल्या किनारपट्टीच्या सहाय्यानं विकास, रोजगार निर्मिती आणि व्यापाराला बळकटी देण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून सुरू आहे. 6 लाख कोटींहून अधिक किमतीचे 845 पेक्षा जास्त प्रकल्प या अंतर्गत सुरू असून 315 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. आज 9 भारतीय बंदरांचा जगातल्या सर्वोत्तम 100 बंदरांमध्ये समावेश झाला असून किनारपट्टीवरची जहाज वाहतूकही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. देशातल्या प्रमुख बंदरांच्या क्षमतेतही 2014 तुलनेत जवळपास दुपटीनं वाढ झाली आहे. या योजनेमुळे बंदरांचं आधुनिकीकरण, रस्ते आणि रेल्वे मार्गांची जोडणी, औद्योगिकीकरण, किनारपट्टी भागातल्या समुदायाचा विकास, जलवाहतूक आणि अंतर्गत जलमार्ग या 5 घटकांना एकत्र जोडला आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून वैष्णवी संयोग.
0: महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख मिळवून देण्यासाठी आयोजित ग्रामसभांमध्ये बीड जिल्ह्यानं राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. राज्य सरकारच्या सेवासंकल्प अभियानाअंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला. जिल्ह्यात एकंदर 267 ग्रामसभा आयोजित केल्याची माहिती काल कृषी विभागानं दिली आहे. सेवासंकल्प अभियानाअंतर्गत सांगली जिल्हा प्रशासनानं आयोजित केलेल्या राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमात हृदयरोगाची शक्यता असलेल्या 208 बालकांची मोफत तपासणी करण्यात आली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभाराच्या विरोधात पुण्यात गेले काही दिवस सुरू असलेल्या परीक्षार्थींच्या आंदोलनाला आमदार शिवेंद्र राजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं काल भेट दिली. परीक्षार्थींच्या सर्व मागण्या या शिष्टमंडळानं मान्य केल्यामुळे 11 दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन मागे घेत असल्याचं आंदोलकांनी सांगितलं. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात राज्य सरकारनं 5 सदस्यीय आयोग स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी चौकशीसाठी नैतिकतेला प्राधान्य देत चौकशी पूर्ण होईपर्यंत पदावर कार्यरत न राहण्याचा निर्णय घेतल्याचं समाज माध्यमातील संदेशाद्वारे जाहीर केलं आहे. या आयोगात एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडे यांचा समावेश करण्याची आंदोलकांची मागणी मान्य केल्याचं भोसले यांनी यावेळी सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या 3 गावातल्या नळ पाणी पुरवठा योजनेचं संचालन, देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी महिला बचत गट आणि ग्रामसंघांकडे देण्यात आली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेला हा देशातला पहिलाच प्रयोग आहे. तो यशस्वी झाल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी दिली. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात काल इंदूर इथं झालेल्या 3रा T20 सामन्यात भारतानं पाहुण्या संघावर 14 धावांनी विजय मिळवत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. भारतानं दिलेलं 223 धावांचं लक्ष गाठताना वेस्ट इंडिजला निर्धारित 20 षटकात 209 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून अभिषेक शर्मानं आक्रमक फलंदाजी करत 30 चेंडूत 69 धावा ठोकल्या. 3 बळी टिपणारा अर्षदीप सिंह सामनावीर ठरला. 5 सामन्यांच्या या मालिकेतला 4था सामना येत्या बुधवारी हैदराबाद इथं होणार आहे. हवामान. राज्यभरात आज हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ग्रामीण भागाचा शाश्वत आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे काम करावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. राज्यात सर्वत्र शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ. पुण्यात गेले काही दिवस सुरू असलेलं एमपीएससी परीक्षार्थींचं आंदोलन स्थगित. आणि 2रा T20 सामन्यात वेस्ट इंडिजवर विजय मिळवत भारताची मालिकेत 2-1

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 आणि 17 सेकंद झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी सुरेखा जोशी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जगासमोर उद्भवणाऱ्या नवनव्या आव्हानांवर कल्पकतेनं तोडगा शोधण्याचं काम भारतातली युवा पिढी करेल, पंतप्रधानांचा विश्वास. शांततेनं एकत्र येणाऱ्या लोकांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेऊ नका, सर्वोच्च न्यायालयाचे प्रशासनाला आदेश. सौदी अरेबियातल्या रियाद विमानतळावर दुसऱ्यांदा हल्ला. एकमेकांच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले न करण्याबाबत रशिया आणि युक्रेन यांच्यात सहमती झाल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. आणि नेमबाजी बॅडमिंटनसह क्रिकेटमध्येही भारतीय खेळाडूंचा विजय. आता सविस्तर बातम्या. जगासमोर उद्भवणाऱ्या नवनव्या आव्हानांवर कल्पकतेनं तोडगा शोधण्याचं काम भारतातली युवा पिढी करेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ते काल चेन्नई इथं जयगोपाल गरोडिया हिंदू विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव सोहळ्यात बोलत होते. सध्याचं युग युवा पिढीचं आहे असं म्हणत या पिढीच्या नवनवीन कल्पना आणि मेहनत भारताचं आणि जगाचंही भविष्य घडवतील असं मोदी म्हणाले. शिक्षण घेण्याबरोबरच ते व्यवहारात उपयोगातही आणलं पाहिजे असं सांगून त्यांनी युवा पिढीला मोठी स्वप्न पाहण्याचं, वेगळा विचार करण्याचं आणि निर्भयपणे काम करण्याचं आवाहन केलं. आधुनिक नवोन्मेषाला आपल्या सांस्कृतिक वारसाची जोड देऊन युवा पिढी प्रगतीशील स्वावलंबी राष्ट्र घडवू शकते असं पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल तमिळनाडूमध्ये विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन केलं. यामध्ये रस्ते, रेल्वे, बंदर, पेट्रोल तसंच वैज्ञानिक संशोधन प्रकल्पांचा समावेश आहे. आयआयटी मद्रास इथं झालेल्या या कार्यक्रमाला तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय उपस्थित होते. या प्रकल्पांमुळे राज्यातली संपर्क व्यवस्था सुधारेल, उद्योग आणि व्यापाराला चालना मिळेल तसंच युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. शांततेनं एकत्र येणाऱ्या लोकांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेऊ नका आणि वाहतूक नियमांचं पालन करत लोकांना मुक्तपणे वावरण्याची परवानगी द्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं प्रशासनाला दिले आहेत. दिल्लीतल्या तात्पुरत्या वाहतूक अडथळ्यांचा आढावा घेण्याची सूचना करून मेट्रो सेवा, इंटरनेट सेवाही सुरळीत सुरू राहील याची दक्षता घ्यावी असे आदेश न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी प्रशासनाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं हे आदेश दिले. दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतलेले सीजेपी नेते अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना काल कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केल्यानंतर एक वर्षासाठी शांततेचा भंग न करण्याच्या अटीवर त्यांची सुटका करण्यात आली. पुन्हा आंदोलन करणार नाही अशा अर्थाचं कोणतंही हमीपत्र आपण दिलेलं नाही असं सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी नागपूर विमानतळावर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. दरम्यान सीजेपीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईतही आंदोलन करण्यात आलं. परवानगी न घेता आंदोलन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभाराच्या विरोधात पुण्यात गेले काही दिवस सुरू असलेलं परीक्षार्थींचं आंदोलन काल स्थगित करण्यात आलं. राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी काल या आंदोलकांची भेट घेतली. एमपीएससी परीक्षांमध्ये झालेल्या गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जाईल तसंच या समितीमध्ये एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडे यांचाही समावेश केला जाईल अशी माहिती भोसले यांनी आंदोलकांना दिली. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सौदी अरेबियातल्या रियाद विमानतळावर काल दुसऱ्यांदा हल्ला झाला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी झाल्याची माहिती सौदीच्या लष्करी प्रवक्त्यानं दिली आहे. किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवासी कक्षात एक प्रोजेक्टाईल

धडकल्यामुळे तिथे आग लागली. परवा शनिवारी याच विमानतळावर झालेल्या हल्ल्यात 13 जणांचा मृत्यू झाला होता आणि 308 जण जखमी झाले होते. येमेनच्या हुथी बंडखोरांनी हे हल्ले केल्याचं मान्य केलं असून सौदी अरेबियातील विमानतळांचा वापर करू नये असा इशारा विमान कंपन्यांना आणि प्रवाशांना दिला आहे. अनेक नेत्यांनी तसंच संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी या हल्ल्यांचा निषेध केला आहे. दरम्यान या हल्ल्यांमध्ये एका भारतीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती रियादमधल्या भारतीय दूतावासानं दिली आहे. रियादमधल्या हल्ल्यानंतर तिथला भारतीय दूतावास स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून जखमी भारतीयांची विचारपूस करत आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी सांगितलं. एकमेकांच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले न करण्याबाबत रशिया आणि युक्रेन सहमत झाले असून युद्धविराम तत्काळ प्रभावानं लागू झाला आहे असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. याबाबत अधिक तपशील मात्र त्यांनी दिलेला नाही. सर्वांसाठी एक चांगली बातमी म्हणून या घोषणेचं युक्रेन स्वागत करतो असं युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. रशियानं जर युक्रेनच्या ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ले थांबवले तर युक्रेन रशियन तेल शुद्धीकरण प्रकल्पांवरील हल्ले थांबवण्यास तयार आहे असं एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं. रशियानं मात्र यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. नेपाळमधल्या बुधी गंडकी नदीला काल पहाटे अचानक आलेल्या पुरामुळे गोरखा जिल्ह्यात अनेक घरं आणि पूल वाहून गेले असून काही जलविद्युत प्रकल्पांचंही मोठं नुकसान झालं आहे. आतापर्यंत 82 जणांना बचाव पथकांनी वाचवलं आहे तर 5 जण अजूनही बेपत्ता आहेत अशी माहिती तिथल्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली. गोरखा जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनानंतर तयार झालेला तात्पुरता बांध फुटल्यामुळे नदीला अचानक पूर आला असल्याची शक्यता आहे असं आंतरराष्ट्रीय एकात्मिक पर्वतीय विकास केंद्रानं म्हटलं आहे. दरम्यान मानसलूक गिर्यारोहण मार्गाकडे जाणारे अनेक पर्यटक या पुरामुळे अडकून पडले आहेत. पूर्व आफ्रिकेतील जिबुती किनारपट्टीजवळ 305 स्थलांतरितांना घेऊन जाणारी एक नौका उलटल्यानं 15 मुलांसह एकंदर 139 लोकांचा मृत्यू झाला आहे असं आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेनं म्हटलं आहे. मागच्या आठवड्यात 8 तारखेला ही घटना घडली. शोध आणि बचाव कार्य सुरू असून 84 लोक अजूनही बेपत्ता आहेत त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे असं या संस्थेनं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा संघटनेच्या इजिप्तमध्ये कैरो इथं झालेल्या रायफल आणि पिस्तूल विश्वकरंडक स्पर्धेत भारताचा उदयवीर सिद्धूनं पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक मिळवलं. या स्पर्धेत ऑलिम्पिक पदक विजेते स्वप्नील कुसाळे आणि सरबजोत सिंग यांच्यासह 24 भारतीय नेमबाज सहभागी झाले आहेत. तुर्की इंटरनॅशनल चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या अनमोल खर्ब हिनं महिला एकेरीचं विजेतेपद मिळवलं. तिनं अंतिम सामन्यात आकर्षी कश्यप हिचा 21-11 21-14 असा सरळ गेम्समध्ये पराभव केला. अनमोलचं हे तिसरं आंतरराष्ट्रीय विजेतेपद आहे. पुरुष दुहेरीत भारताच्या सूरज आणि निकोलस यांच्या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. वेस्ट इंडिज विरुद्धचा तिसरा 20 षटकांचा क्रिकेट सामना काल भारतानं 14 धावांनी जिंकला. इंदोर इथं झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघानं 20 षटकात 223 धावा केल्या. अभिषेक शर्मानं 30 चेंडूत 69 धावा केल्या. मात्र निर्धारित 20 षटकात वेस्ट इंडिजचे फलंदाज 209 धावा करू शकले. वेस्ट इंडिजचे 3 फलंदाज बाद करणारा अर्षदीप सिंग सामनावीर ठरला. 5 सामन्यांच्या या मालिकेत भारत 2-1 आघाडीवर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जगासमोर उद्भवणाऱ्या नवनव्या आव्हानांवर कल्पकतेनं तोडगा शोधण्याचं काम भारतातली युवा पिढी करेल पंतप्रधानांचा विश्वास. शांततेनं एकत्र येणाऱ्या लोकांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेऊ नका सर्वोच्च न्यायालयाचे प्रशासनाला आदेश. सौदी अरेबियातल्या रियाद विमानतळावर दुसऱ्यांदा हल्ला. एकमेकांच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले न करण्याबाबत रशिया आणि युक्रेन यांच्यात सहमती झाल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. आणि
नेमबाजी, बॅडमिंटनसह

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. जेव्हा जेव्हा घटनात्मक हक्कांचं उल्लंघन होतं तेव्हा न्यायालयांनी त्यात हस्तक्षेप केलाच पाहिजे असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी स्पष्ट केलं. नवी दिल्लीत आज राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या 33व्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते. मानवाधिकार आयोगांनी प्राप्त तक्रारींची सखोल चौकशी करावी, प्रशासकीय आणि संस्थात्मक त्रुटी शोधून काढाव्यात आणि इतरत्र दुर्लक्षित राहणाऱ्या किंवा अदृश्य ठरणाऱ्या समस्यांना संस्थात्मक पातळीवर प्राधान्याने समोर आणावं असं न्यायाधीशांनी सांगितलं. मानवी हक्क हे मानवी प्रतिष्ठेशी थेट जोडलेले असून त्यात आरोग्य सेवा, अन्न, निवारा, उपजीविकेची साधनं आणि स्वच्छ पर्यावरण यांचा समावेश होतो असं न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितलं. गेल्या 33 वर्षात आयोगानं 24 लाखांहून अधिक गुन्ह्यांची किंवा प्रकरणांची नोंद घेतली असून त्यापैकी 23 लाखांहून अधिक प्रकरणं निकाली काढली आहेत. म्हणजेच 98% जास्त प्रकरणं निकाली काढण्याचा प्रभावी दर साध्य केला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. याशिवाय NHRC इंडिया या मोबाईल एप्लिकेशनच्या उपलब्धतेमुळे हा आयोग सर्वसामान्यांसाठी अधिक सुलभ आणि पोहोचण्यायोग्य बनेल, ज्यामुळे नागरिकांना सहजरित्या तक्रारी दाखल करणं, त्यांच्या स्थितीचा मागोवा घेणं आणि माहिती मिळवणं सोपं होईल असं सरन्यायाधीशांनी सांगितलं. कस्टडीतला छळ किंवा मृत्यू, बेटबिगारी, औद्योगिक शोषण, शोषित आणि वंचित घटकांच्या हक्कांचं रक्षण यासारख्या गंभीर प्रकरणांमध्ये आयोगानं केलेला हस्तक्षेप मानवाधिकार रक्षणात त्याची महत्वपूर्ण भूमिका स्पष्ट करतो असंही त्यांनी नमूद केलं. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह विरोधी पक्षांनी आज सर्वोच्च न्यायालयापर्यंत मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळानं निवेदन सादर करण्यासाठी सरन्यायाधीश सूर्यकांत यांची भेट घेण्याची विनंती केली होती, मात्र त्यांनी ही विनंती नाकारली. संबंधित बाबी सर्वोच्च न्यायालयात आधीच न्यायप्रविष्ट असल्याचं त्यांनी ईमेलद्वारे स्पष्ट केलं असून राहुल गांधी यांना न्यायालयीन प्रक्रियेद्वारे याचिका दाखल करण्याचा पर्याय दिला आहे. दरम्यान दिल्लीत प्रस्तावित मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. संवेदनशील भागात मोठ्या संख्येनं निमलष्करी दल तैनात करण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढण्याची विरोधकांची भूमिका संविधानविरोधी असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. सरन्यायाधीशांनी आपल्या घटनात्मक कर्तव्यांचं पालन करत आपण कोणत्याही मोर्चाला भेटू शकत नाही असं स्पष्ट केलं. हा निर्णय योग्य असल्याचं मत

फडणवीस यांनी व्यक्त केलं. अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट मालिकेतली तिसरी युद्धनौका मांगरोळ आज सकाळी मुंबईत नेव्हल डॉकयार्ड इथं भारतीय नौदलात दाखल झाली. 80%हून अधिक स्वदेशी साहित्य वापरून तयार केलेली मांगरोळ युद्धनौकांची रचना बांधणी आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रे तसंच सेन्सर्सच्या एकत्रीकरणातील भारताच्या वाढत्या क्षमतेचं दर्शन घडवते. सरकारच्या मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत उपक्रमाअंतर्गत कोचीन शिपयार्ड लिमिटेडने तयार केलेली ही नौका संरक्षण क्षेत्रात जहाज बांधणीत आत्मनिर्भरतेच्या दिशेनं टाकलेलं आणखी एक महत्वाचं पाऊल आहे. देशात 2025-26 या वर्षात डाळींच्या एकूण उत्पादनात वाढ होऊन ते 274 लाख टन झालं आहे. डाळींच्या उत्पादनात आत्मनिर्भरता आणण्यासाठी सुरू केलेल्या अभियानामुळे डाळींच्या आयातीतही घट झाल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. सरकारनं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार डाळींची आयात सुमारे 31% घटून 46,427 कोटी रुपयांवरून 31,793 कोटी रुपयांवर आली आहे. तर डाळींच्या निर्यातीत 13% वाढ होऊन ती सुमारे 969 कोटींवर पोहोचली आहे. मराठी लोककला आणि चित्रपटसृष्टीतल्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधु कांबीकर यांचं आज पुण्यात दीर्घ आजारानं निधन झालं. त्या 73 वर्षांच्या होत्या. लावणी, लोकनाट्य, नाटक आणि चित्रपट अशा विविध माध्यमातून त्यांनी आपल्या अभिनयाची आणि नृत्यकलेची वेगळी ओळख निर्माण केली. ग्रामीण महाराष्ट्रातल्या लोककलेचा व्यापक व्यासपीठ मिळवून देण्यात त्यांचं महत्वपूर्ण योगदान राहिलं. शापित, हेच माझं माहेर आणि राघु मैना या चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी त्यांना पुरस्कार मिळाले होते. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10 नमस्कार.

आकाशवाणी मुंबई। उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पाणबुडी रोधक नौका INS मंगरोल नौदलात दाखल। नागरिकांच्या घटनादत्त अधिकारांची पायमल्ली झाल्यास न्यायालयाचा हस्तक्षेप आवश्यक असल्याचं सरन्यायाधीशांचं प्रतिपादन। महाराष्ट्रात MPSC विरोधातलं आंदोलन मागे। आणि ज्येष्ठ लावणी कलावंत आणि अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन। उथळ पाण्यात काम करू शकणाऱ्या मांगरोल या नावाच्या पाणबुडी रोधक नौकेला आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील करून घेण्यात आलंय। मुंबईच्या नौदल गोदीमध्ये आज सकाळी हा समारंभ पार पडला। कोची इथल्या कोचीन शिपयार्डने या नौकांची निर्मिती केली आहे। नौदलाच्या ताफ्यात 2004 सालापर्यंत कार्यरत असलेल्या जलसुरुंग रोधक युद्धनौका INS मांगरोलचा वारसा जतन करण्यासाठी हे नाव नवीन नौकेला दिलं गेलं आहे। या नौकेवर अभय सोनार उपकरणं, हलके टॉर्पेडो, स्वदेशी रॉकेट लॉन्चर तसंच मारीच आधुनिक टॉर्पेडो रोधक यंत्रणा बसवली आहे। देशातल्या बंदरांच्या संरक्षणासाठी या नौका उपयोगी ठरणार आहेत। राज्यघटनेनं प्रत्येक नागरिकाला समता, स्वातंत्र्य, न्याय आणि आत्मसन्मान असे अनेक अधिकार दिले आहेत आणि त्यांची पायमल्ली झाल्यास न्यायालयांनी हस्तक्षेप करणं आवश्यक असल्याचं मत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी व्यक्त केलं आहे। राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या 33व्या स्थापना दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते। राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने गेल्या 33 वर्षात 24 लाख तक्रारी दाखल करून घेतल्या असून त्यातल्या 98% तक्रारींचं निरसन केल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं। आयोगाच्या डिजिटल ॲपच्या लोकार्पणामुळे नागरिकांना तक्रारी दाखल करणं आणि पुढील प्रगतीचा आढावा घेणं सुलभ होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली। पोलीस कोठडीतले मृत्यू, वेठबिगारी, कामगारांचं शोषण अशा घटनांची नोंद घेणं तसंच वंचित घटकांच्या अधिकारांचं रक्षण करण्यासाठी आयोगाची भूमिका महत्वाची असल्याचं न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले। विरोधी पक्षांच्या आघाडीने न्यायालयात याचिका दाखल करावी। प्रत्येक भारतीय नागरिकाला न्यायालयात दाद मागण्याचे अधिकार आहेत आणि न्यायालय कायद्याच्या अधीन राहून त्यांना न्याय जरूर देईल असं सरन्यायाधीशांनी कार्यक्रमानंतर वार्ताहरांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं। इंडिया आघाडीकडून आपल्या भेटीची मागणी करणारा अर्ज आपल्याला काल रात्री मिळाला असून आपण त्यांना का भेटू शकत नाही याची कारणं देणारं उत्तर आपण कालच दिलं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। सध्याच्या जागतिक परिस्थितीत सर्वच देश एकमेकांवर अवलंबून आहेत आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य हा केवळ राजकीय पर्याय नव्हे तर जागतिक शांतता आणि समृद्धीसाठी त्याची नितांत आवश्यकता आहे असं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे। नवी दिल्लीत नॅशनल डिफेन्स कॉलेजच्या

0: 61व्या तुकडीला ते आज संबोधित करत होते. हवामान बदल आणि दहशतवाद या जागतिक समस्यांना तोंड देण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येऊन कृती करण्याची गरज आहे, असं ते म्हणाले. वसुधैव कुटुंबकम ही केवळ घोषणा नाही, तर जगात कुठेही आपत्ती आल्यास मदतीसाठी पुढे येणाऱ्या देशांमध्ये भारत नेहमीच अग्रस्थानी असतो, असं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047च्या दिशेने होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्तच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत खेलो इंडिया योजनेबद्दल.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे भारताने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. तळागाळापासून खेळातल्या प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी 2010 गुजरातमध्ये खेल महाकुंभ आयोजित करण्यात आला होता. त्या धर्तीवर 2017 देशव्यापी स्तरावर खेलो इंडिया कार्यक्रमाला मान्यता मिळाली. शाळा, महाविद्यालयं आणि विद्यापीठ पातळीवर युवा क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळल्या जाणाऱ्या खेळांमध्ये गती असलेल्या युवा खेळाडूंना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती आणि प्रशिक्षण दिलं जातं. खासदार आणि आमदारांना त्यांच्या मतदारसंघात अशा स्पर्धा आयोजित करता याव्या याकरता निधी दिला जातो. त्यातून अनेक खेळाडूंना पुढे येण्याची संधी मिळते. राष्ट्रीय पातळीवर दरवर्षी खेलो इंडिया स्पर्धा होतात. गेली अनेक वर्ष महाराष्ट्राने त्यात अव्वल स्थान मिळवलं आहे. या स्पर्धांमधून पुढे आलेले खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व करतात आणि देदीप्यमान यशही मिळवतात.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशातल्या न्यायसंस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा आणि नागरिकांचा त्यांच्यावरचा विश्वास कमी करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. विरोधी पक्ष आज सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढून सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांना भेटून निवेदन देणार होते, मात्र सरन्यायाधीशांनी त्यांना भेटायला नकार दिला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मुंबईत वृत्तसंस्थेशी बोलत होते.
2: देखिए, मैं तो हैरान हूँ कि कोई अपोजिशन लीडर ये कैसे कह सकता हो कि हम सुप्रीम कोर्ट पर मोर्चा लेकर आएंगे और चीफ जस्टिस ने हमको मिलना चाहिए. आप संविधान की बात करते हो, ये कौन से संविधान में लिखा है कि कभी चीफ जस्टिस किसी मोर्चे को सामने जाते हैं? मैं ये मानता हूँ कि जो बात सुप्रीम कोर्ट ने कही है वो बिल्कुल सही है. आपको ग्रीवियंस है, आप कोर्ट आइए, कोर्ट में लड़िए.
0: अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढणं हे राज्यघटना विरोधी असल्याचंही फडणवीस म्हणाले. विरोधकांचा राज्यघटनेवर विश्वास नाही हेच यातून सिद्ध होतं, असंही त्यांनी सांगितलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचे नेते आज सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर करतील, अशी माहिती राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आपण भारताच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहून निवडणुकांच्या निःपक्षतेबाबत चिंता व्यक्त केल्याचंही ते म्हणाले. मतांच्या कथित चोरीविरोधात दिल्लीत अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू असून लोकांना दिल्लीत पोचण्यापासून रोखलं जात असल्याचंही गांधी म्हणाले. दरम्यान केंद्र सरकारने संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित करून मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबत सर्वपक्षीय चर्चा घडवून आणावी, मात्र ही चर्चा अर्थपूर्ण व्हावी म्हणून आधी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देणं आवश्यक असल्याचं काँग्रेसने समाजमाध्यमावर म्हटलं आहे. ऑगस्ट महिन्यात 13 संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं होतं, मात्र पावसाळी अधिवेशन अद्याप अधिकृतपणे संस्थगित करण्यात आलेलं नसल्याचा दावा काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपर फुटी विरोधात पुणे इथं सुरू असलेलं विद्यार्थी आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मान्य केल्यानंतर हे आंदोलन मागे घेत असल्याचं जाहीर करण्यात आलं. एमपीएससी पेपर फुटी प्रकरणी न्यायालयीन चौकशीची घोषणा सरकारने केली असून चौकशी पूर्ण होईपर्यंत एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर राहतील. ज्येष्ठ मराठी अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधु कांबीकर यांचं आज पुण्यात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. त्या 73 वर्षांच्या होत्या. गेली अनेक वर्षांपासून त्या पक्षाघाताच्या आजाराशी

झुंज देत होत्या. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. बीड जिल्ह्यातल्या माळेगाव खुर्द इथं 28 जुलै 1953 रोजी मधू कांबीकर यांचा जन्म झाला. तमाशाच्या फडातून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. व्यावसायिक रंगभूमीवर महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात त्या लावणी सादर करत. लावणीसह अभिनयातही त्यांचं विशेष योगदान होतं. त्यानंतर राजदत्त यांच्या शापित या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यांनी आपल्या कारकिर्दीत बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं. हेच माझं माहेर, राघू मैना, एक होता विदूषक, झपाटलेला, डेबू आणि येऊ का घरात हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. व्यावसायिक रंगभूमी, लोकनाट्य, चित्रपट आणि दूरदर्शन मालिका अशा विविध माध्यमांमध्ये त्यांनी अभिनय आणि नृत्यकला सादर केली. सखी माझी लावणी या कार्यक्रमातून मधू कांबीकर यांनी लावणीला जागतिक ओळख मिळवून देण्याचं काम केलं. मधू कांबीकर यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. कोळशावर चालणाऱ्या देशांतर्गत वीज प्रकल्पांमधला कोळशाचा साठा गेल्या महिन्याच्या 29 तारखेपासून 1,80,00,000 टनांपेक्षा जास्त पातळीवर स्थिर राहिल्याची माहिती कोळसा मंत्रालयानं दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पाणबुडीरोधक नौका INS मंगरोल नौदलात दाखल. नागरिकांच्या घटनादत्त अधिकारांची पायमल्ली झाल्यास न्यायालयाचा हस्तक्षेप आवश्यक असल्याचं सरन्यायाधीशांचं प्रतिपादन. महाराष्ट्रात MPSC विरोधातलं आंदोलन मागे आणि ज्येष्ठ लावणी कलावंत आणि अभिनेत्री मधू कांबीकर यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पाणबुडीरोधी नौका INS मंगरोल नौदलात दाखल। देशातल्या न्यायसंस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न विरोधक करत असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका। MPSC विरोधातलं आंदोलन मागे। अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांची चौकशी समितीचे सचिव म्हणून नियुक्ती। आणि ज्येष्ठ लावणी कलावंत आणि अभिनेत्री मधु गांबीकर यांचं निधन। उथळ पाण्यात काम करू शकणाऱ्या मंगरोल नावाच्या पाणबुडी रोधक नौकेला आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील करून घेण्यात आलं। मुंबईच्या नौदल गोदीमध्ये आज सकाळी हा समारंभ पार पडला। कोची इथल्या कोचीन शिपयार्डने या नौकांची निर्मिती केली आहे। पश्चिम नौदल कमांडचे ध्वजाधिकारी व्हाईस अॅडमिरल संजय वात्सायन या समारंभात अध्यक्षस्थानी होते। या नौकेमध्ये 80% स्वदेशी भाग वापरले असल्याचं त्यांनी त्यावेळी सांगितलं। अशा 10 नौका यावर्षी सामील केल्या असून आणखी 8 नौका लवकरच सामील होतील असं ते म्हणाले। नौदलाचं आधुनिकीकरण वेगानं सुरू असून देशाचा दृढ निश्चय यातून दिसून येतो असं त्यांनी सांगितलं। नौदलाच्या ताफ्यात 2004 सालापर्यंत कार्यरत असलेल्या जलसुरुंग रोधक युद्धनौका INS मंगरुलचा वारसा जतन करण्यासाठी हे नाव नवीन नौकेला दिलं गेलं आहे। या नौकेवर अभय सोनार उपकरण, हलके टॉर्पेडो, स्वदेशी रॉकेट लॉन्चर तसंच मारीज आधुनिक टॉर्पेडो रोधक यंत्रणा बसवली आहे। देशातल्या बंदरांच्या संरक्षणासाठी या नौका उपयोगी ठरणार आहेत। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडिया आघाडीचे नेते आज सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर करतील अशी माहिती राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आपण भारताच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहून निवडणुकांच्या निपक्षतेबाबत चिंता व्यक्त केल्याचंही ते म्हणाले। मतांच्या कथित चोरीविरोधात दिल्लीत अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू असून लोकांना दिल्लीत पोहोचण्यापासून रोखलं जात असल्याचं गांधी म्हणाले। दिल्ली पोलिसांनी दिल्लीतल्या अधिकृत आंदोलनस्थळांच्या यादीतून जंतर मंतरचं नाव काढून टाकलं असून रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि CBD मैदान या 3 नवीन आंदोलनस्थळांचा समावेश अधिकृत यादीत केला आहे। दिल्लीच्या पोलीस आयुक्तांनी ही घोषणा केली आहे। नागरिकांना आपला विरोध दर्शवण्याचा अधिकार बजावण्यासाठी निदर्शनं करण्याकरता सोयीच्या जागा शोधण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं एक समिती स्थापन केली होती। त्या समितीच्या शिफारसीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे। देशातल्या न्यायसंस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा आणि नागरिकांचा त्यांच्यावरचा विश्वास कमी करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला। विरोधी पक्ष आज सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढून सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांना भेटून निवेदन देणार होते, मात्र सरन्यायाधीशांनी त्यांना भेटायला नकार दिला। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मुंबईत वृत्तसंस्थेशी बोलत होते।
1: देखिए, मैं तो हैरान हूं कि कोई अपोजिशन लीडर ये कैसे कह सकता हो कि हम सुप्रीम कोर्ट पर मोर्चा लेकर आएंगे और चीफ जस्टिस ने हमको मिलना चाहिए। आप संविधान की बात करते हो, ये कौन से संविधान में लिखा है? क्या कभी चीफ जस्टिस किसी मोर्चे को सामने जाते हैं? मैं ये मानता हूँ कि जो बात सुप्रीम कोर्ट ने कही है वो बिल्कुल सही है। आपको ग्रीवियंस है, आप कोर्ट आइए, कोर्ट में लड़िए।
0: अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढणं हे राज्यघटना विरोधी असल्याचंही फडणवीस म्हणाले। विरोधकांचा राज्यघटनेवर विश्वास नाही हेच यातून सिद्ध होतं असंही त्यांनी सांगितलं। राज्य लोकसेवा आयोगाच्या पेपर फुटीविरोधातलं आंदोलन मागे घेण्यात आलं आहे। आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या शिष्टमंडळाने काल आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची चर्चा केली। MPSC पेपर फुटी प्रकरणी राज्य सरकारने न्यायालयीन चौकशीची घोषणा केली असून या पार्श्वभूमीवर आयोगाचे अध्यक्ष विवेक भिवनवार यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरून चौकशी पूर्ण होईपर्यंत रजेवर पाठवलं आहे। चौकशी समितीचे सचिव म्हणून अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांचा समावेश करण्याची मागणी मान्य केल्याचं आमदार शिवेंद्रराजे यांनी यावेळी सांगितलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली। या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि

0: तर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047च्या दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्त विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत खेलो इंडिया योजनेबद्दल.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे भारताने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. तळागाळापासून खेळातल्या प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी 2010 गुजरातमध्ये खेल महाकुंभ आयोजित करण्यात आला होता. त्या धर्तीवर 2017 देशव्यापी स्तरावर खेलो इंडिया कार्यक्रमाला मान्यता मिळाली. शाळा, महाविद्यालयं आणि विद्यापीठ पातळीवर युवा क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळल्या जाणाऱ्या खेळांमध्ये गती असलेल्या युवा खेळाडूंना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती आणि प्रशिक्षण दिलं जातं. खासदार आणि आमदारांना त्यांच्या मतदारसंघात अशा स्पर्धा आयोजित करता याव्या याकरता निधी दिला जातो. त्यातून अनेक खेळाडूंना पुढे येण्याची संधी मिळते. राष्ट्रीय पातळीवर दरवर्षी खेलो इंडिया स्पर्धा होतात. गेली अनेक वर्ष महाराष्ट्राने त्यात अव्वल स्थान मिळवलं आहे. या स्पर्धांमधून पुढे आलेले खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व करतात आणि देदीप्यमान यशही मिळवतात.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ मराठी अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधू गांबीकर यांचं आज पुण्यात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. त्या 73 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून त्या पक्षाघाताच्या आजाराशी झुंज देत होत्या. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. बीड जिल्ह्यात माळेगाव खुर्द इथं 28 जुलै 1953 रोजी मधू गांबीकर यांचा जन्म झाला. तमाशाच्या फडातून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. व्यावसायिक रंगभूमीवर महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात त्या लावणी सादर करत. लावणीसह अभिनयातही त्यांचं विशेष योगदान होतं. राजदत्त यांच्या शापित या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. हेच माझं माहेर, राघू मैना, एक होता विदूषक, झपाटलेला, डेबू आणि येऊ का घरात हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. व्यावसायिक रंगभूमी, लोकनाट्य, चित्रपट आणि दूरदर्शन मालिका अशा विविध माध्यमांमध्ये त्यांनी अभिनय आणि नृत्यकला सादर केली. सखी माझी लावणी या कार्यक्रमातून मधू गांबीकर यांनी लावणीला जागतिक ओळख मिळवून दिली. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मधू गांबीकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली आहे. नांदेड जिल्ह्यात काल गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यावेळी विविध ठिकाणांहून 13 कोटी 12 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला. गोंदिया जिल्ह्यात बोधलकसा जलाशयाच्या मुख्य भिंतीला आज सकाळी मोठं भगदाड पडल्यानं त्यातून पाणी शेतात शिरलं. या वाहणाऱ्या हजारो क्युसेक पाण्यामुळे शेतीचं मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. जामफळ धरणाच्या बंदिस्त नलिका वितरण प्रणालीच्या मुख्य पाईपलाईन जोडणी कामाचा प्रारंभ काल राज्याचे पणन, राजशिष्टाचार मंत्री आणि धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते झाला. या उपसा सिंचन योजनेमुळे शिंदखेडा तालुक्यातल्या 54 गावांसाठी सिंचनाची कायमस्वरूपी सोय होणार आहे. सुलवाडे जामफळ मुख्य प्रकल्पाचं सुमारे 80% काम पूर्ण झालं आहे. या प्रकल्पातून सुमारे 1 TMC पाणी उपलब्ध करून देण्याचं नियोजन आहे. जून 2027 पासून टप्प्याटप्प्यानं सिंचनाचा लाभ दिला जाईल. कचरा व्यवस्थापनाच्या आव्हानावर तोडगा काढत शेगाव नगर परिषदेनं कचऱ्यातून समृद्धी आणि ओल्या कचऱ्यातून वीज निर्मिती प्रकल्प यशस्वी केला आहे. नगर परिषदेच्या या प्रयत्नांना यश आलं असून हे शेगाव मॉडेल राज्यातील इतर नगरपालिकांसाठी आदर्श ठरत आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी नगर परिषदेनं घरच्याघरीच कचरा वर्गीकरण, ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार करणं असे उपक्रम राबवले आहेत. या प्रक्रियेत स्थानिक महिला बचत गटांना जोडण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी रोजगार निर्माण झाला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पाणबुडी रोधक नौका INS मंगरोल नौदलात दाखल. देशातल्या न्यायसंस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न विरोधक करत असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका. MPSC विरोधातलं आंदोलन मागे. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांची चौकशी समितीचे सचिव म्हणून नियुक्ती. आणि ज्येष्ठ लावणी कलावंत आणि अभिनेत्री मधू गांबीकर यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू.

0: सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढून सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांना भेटून निवेदन देणार असल्याचं विरोधी पक्षांनी जाहीर केल्यासंदर्भात ते बोलत होते. ज्येष्ठ मराठी अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधु कांबीकर यांचं आज पुण्यात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. त्या 73 वर्षांच्या होत्या. गेली अनेक वर्ष त्या पक्षाघाताच्या आजाराशी झुंज देत होत्या. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार यंदा रॉबर्ट हॉल आणि मायकल वुडफोर्ड यांना जाहीर झाला आहे. व्यापक अर्थव्यवस्थेतलं स्थैर्य टिकून ठेवण्यासाठी सूक्ष्म अर्थव्यवस्थेचा पाया या विषयावर त्यांनी विकसित केलेल्या प्रारूपासाठी त्यांना हा पुरस्कार दिला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 548 अंकांची घसरण झाली आणि तो 71,925 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 157 अंकांची घसरण नोंदवत 22,363 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: 102.8 FM पर ये विविध भारती का मुंबई केंद्र है. लीजिए सुनिए कार्यक्रम छाया गीत.
2: जिनमें वो गाने शामिल हैं जिन्हें पुरुष और महिला दोनों स्वरों ने अलग अलग गाया है, पर सुनने के आनंद और कौतूहल के लिए इन गानों को हमने एक दिलचस्प मोड़ पर आपस में जोड़ दिया है. तो शुरू करते हैं आज का सिलसिला. यादों की तहरीर जैसे सितारों पे लिखी होती है. सितारों के कैनवस पर बनता है कोई चेहरा और बस मन खिंचा चला जाता है गुजरे जमाने में. यादें जुगनू की तरह चमकती हैं. कोई खुशबू, कोई इमारत, कोई तस्वीर, कोई बात, कोई गाना हमें खींच कर ले जाता है उस वक्त की तरफ जो बीत चुका है, जो अब कभी वापस नहीं आएगा, जो यादों में तब्दील हो चुका है.

नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। उथळ पाण्यात काम करू शकणारी मंगरोल ही पाणबुडी रोधक नौका आज मुंबईत नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली। कोची इथल्या कोचीन शिपयार्डनं या नौकांची निर्मिती केली आहे। या नौकेवर अभय सोनार उपकरणं, हलके टॉर्पेडो, स्वदेशी लॉकेट लॉन्चर आणि मारिज आधुनिक टॉर्पेडो रोधक यंत्रणा बसवली आहे। देशातल्या न्यायसंस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला।

आकाशवाणी मुंबई, अंकित आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला राहुल गांधी यांचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान. जनतेनं नाकारल्यामुळे काँग्रेस देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करत असल्याची देवेंद्र फडणवीस यांची टीका. पाणबुडी रोधक नौका INS मंगरोल नौदलात दाखल. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार यंदा रॉबर्ट हॉल आणि मायकल वुडफोर्ड यांना जाहीर. आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात आला आहे. नव्या वेळापत्रकानुसार प्रारूप मतदार याद्यांसंदर्भात दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत येत्या 26 ऑक्टोबरपर्यंत असेल. दावे आणि हरकतींचा निपटारा 10 नोव्हेंबरपर्यंत चालू राहील, तर अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. मतदार याद्यांचं विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIRला आव्हान देणारी याचिका लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून काँग्रेससह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आज सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढला आणि ही याचिका दाखल केली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांना भेटून SIRची प्रक्रिया आणि मुख्य निवडणूक आयुक्त

0: त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीचं निवेदन देण्याचं काँग्रेसचं नियोजन होतं, पण यासंदर्भातल्या याचिकांवर न्यायालयात सुनावणी सुरू असल्याचं सांगून सरन्यायाधीशांनी ही भेट नाकारली होती. विरोधकांनी दाखल केलेली याचिका संबंधित याचिकांबरोबरच विचारात घेऊ असंही त्यांनी सांगितलं होतं. एसआयआर प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत काँग्रेसनं आज नवी दिल्लीत आंदोलन केलं. दिल्लीतल्या लोकशाही बचाव आंदोलनात महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी डॉ सिरिवेल्ला प्रसाद, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले. ज्ञानेश कुमार यांना अटक करण्याची मागणी करत मुंबईतही टिळक भवनासमोर काँग्रेस नेत्यांनी आंदोलन केलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आपण सरन्यायाधीशांना पत्र लिहून निवडणुकांच्या निपक्षतेबाबत चिंता व्यक्त केल्याचं राहुल गांधी यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. मतांच्या कथित चोरीविरोधात दिल्लीत अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू असून लोकांना दिल्लीत पोहोचण्यापासून रोखलं जात असल्याचं गांधी म्हणाले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नवी मुंबईत मनसेनं आज वाशी रेल्वे स्थानकाबाहेर स्वाक्षरी मोहीम राबवली. ही मोहीम प्रत्येक विभागात राबवून ती आणखी तीव्र करणार असल्याचं मनसे प्रवक्ते आणि शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सांगितलं. काँग्रेस पक्षाला विविध राज्यांनी वर्षानुवर्ष नाकारलं आहे, त्यामुळे पुनरागमन करण्यासाठी देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालय, कॅग, रिझर्व्ह बँक अशा घटनात्मक संस्थांना बदनाम करायचं, त्या आपल्याला न्याय देऊ शकत नाहीत असं चित्र नागरिकांच्या मनात निर्माण करायचं हा काँग्रेसचा डाव असून त्यांना राज्यघटना नाकारून कडवी डावी विचारसरणी आणायची आहे असं ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयावर विरोधी पक्षांनी काढलेल्या मोर्चावरही त्यांनी टीकास्त्र सोडलं.
1: ज्यावेळी तुम्ही म्हणता सर्वोच्च न्यायालयावर आम्ही मोर्चा काढू आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी आमचं निवेदन घेतलं पाहिजे आणि आमच्याशी चर्चा केली पाहिजे, हे कोणत्या संविधानात लिहिलेलं आहे? सर्वोच्च न्यायालय सेपरेशन ऑफ पॉवर्स प्रमाणे वेगळं आहे. सर्वोच्च न्यायालयाला कोणाशी चर्चा करता येत नाही, कुठलंही निवेदन घेता येत नाही. त्यांचा अधिकार, तुम्ही केस टाका, तुमच्या केसवर सुनावणी करण्याचा त्यांचा अधिकार आहे, परंतु जाणीवपूर्वक सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचं काम चाललेलं आहे.
0: सर्वोच्च न्यायालयाला कमकुवत करायचा काँग्रेसचा डाव आहे, मात्र तो यशस्वी होणार नाही असंही फडणवीस म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयएनएस मंगरोळ ही उथळ पाण्यात काम करणारी पाणबुडी रोधक नौका आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. कोची इथल्या कोचीन शिपयार्डने या नौकांची निर्मिती केली आहे. मुंबईच्या नौदल गोदीत आज हा कार्यक्रम झाला. पश्चिम नौदल कमांडचे ध्वजाधिकारी व्हाईस ऍडमिरल संजय वात्स्यायन या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या नौकेमध्ये 80% स्वदेशी भाग वापरल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. अशा 10 नौका यावर्षी नौदलात सामील झाल्या असून आणखी 8 नौका लवकरच सामील होतील असं ते म्हणाले. नौदलाचं आधुनिकीकरण वेगानं सुरू असून देशाचा दृढ निश्चय यातून दिसून येतो असं त्यांनी सांगितलं. नौदलाच्या ताफ्यात 2004 पर्यंत कार्यरत असलेली जलसुरुंगरोधक युद्धनौका आयएनएस मंगरोळचा वारसा जतन करण्यासाठी हे नाव नवीन नौकेला दिलं गेलं आहे. या नौकेवर अभय सोनार उपकरणं, हलके टॉर्पेडो, स्वदेशी रॉकेट लॉन्चर तसंच मारीच आधुनिक टॉर्पेडो रोधक यंत्रणा बसवली आहे. देशातल्या बंदरांच्या संरक्षणासाठी या नौका उपयोगी ठरणार आहेत. अर्थशास्त्राचा यंदाचा नोबेल पुरस्कार रॉबर्ट हॉल आणि मायकल वुडफोर्ड यांना जाहीर झाला आहे. व्यापक अर्थव्यवस्थेतलं स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी सूक्ष्म अर्थव्यवस्थेचा पाया या विषयावर त्यांनी विकसित केलेल्या मॉडेलसाठी त्यांना हा पुरस्कार दिल्याची घोषणा रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसनं आज केली. महागाई, उपभोग आणि उत्पादन यासारख्या घटकांमधल्या सांख्यिकीय संबंधांच्या आधारे मॉडेल्स तयार करण्याऐवजी त्यांनी सूक्ष्म आर्थिक पायावर आधारित मॉडेलवर लक्ष केंद्रित केलं. एक एक कुटुंब आणि व्यवसायांच्या एकत्रित कृतींचा अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो यावर या मॉडेलमध्ये भर दिला आहे. ज्येष्ठ मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांचं आज पुण्यात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. त्या 73 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून

0: त्या पक्षाघाताच्या आजाराशी झुंज देत होत्या. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. बीड जिल्ह्यात माळेगाव खुर्द इथं 28 जुलै 1953 रोजी मधु कांबीकर यांचा जन्म झाला. तमाशाच्या फडातून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. व्यावसायिक रंगभूमीवर महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात त्या लावणी सादर करत. लावणीसह अभिनयातही त्यांचं विशेष योगदान होतं. राजदत्त यांच्या शापित या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. हेच माझं माहेर, राघू मैना, एक होता विदूषक, झपाटलेला, डेबू आणि येऊ का घरात हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. व्यावसायिक रंगभूमी, लोकनाट्य, चित्रपट आणि दूरदर्शन मालिका अशा विविध माध्यमांमध्ये त्यांनी अभिनय आणि नृत्यकला सादर केली. सखी माझी लावणी या कार्यक्रमातून मधु कांबीकर यांनी लावणीला जागतिक ओळख मिळवून दिली. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मधु कांबीकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या लोकसंख्या गणनेच्या कामाचं योग्य नियोजन करण्यासाठी राज्यातल्या सर्व विभागांनी समन्वयानं काम करावं, जनगणनेच्या वेळापत्रकानुसार सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावी असे निर्देश मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिले आहेत. अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय जनगणना समन्वय समितीची दुसरी बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. टपाल विभागाच्या मुंबई इथल्या मुख्यालयानं आज फिलॅटेली डे अर्थात टपाल तिकीट संग्रह दिन साजरा केला. देशभरात साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय टपाल सप्ताहाचा हा एक भाग आहे. टपाल तिकीट संग्रहाच्या छंदाला चालना देणं, तरुणांमध्ये तिकीट संग्रहाची आवड निर्माण करणं आणि या माध्यमातून भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, इतिहास आणि विविध क्षेत्रातल्या कामगिरीबद्दल जागरूकता निर्माण करणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या उत्सवाचा एक भाग म्हणून मुंबई टपाल मुख्यालयात तिकीट संग्रह प्रेमींसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले होते. हवामान. गेल्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला राहुल गांधी यांचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान. जनतेनं नाकारल्यामुळे काँग्रेस देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करत असल्याची देवेंद्र फडणवीस यांची टीका. पाणबुडी रोधक नौका INS मंगरोल नौदलात दाखल. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार यंदा रॉबर्ट हॉल आणि मायकल वुडफोर्ड यांना जाहीर. आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM पर ये विविध भारती का मुंबई केंद्र है. लीजिए सुनिए कार्यक्रम जयमाला.

0: कुमार सानू और अलका याग्निक के गाए इस गीत के साथ ही आज का एक गीत का कार्यक्रम अब समाप्त होता है। श्रोताओं, रात्रि के 8:05 होने को हैं। कुछ ही पलों में आप सुनेंगे राष्ट्रीय आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महाराष्ट्रात प्रारूप मतदार याद्यांसंदर्भात दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी 26 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ। मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला राहुल गांधी यांचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान। जनतेनं नाकारल्यानं काँग्रेस देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करत असल्याची देवेंद्र फडणवीस यांची टीका। पाणबुडीरोधक नौका INS मंगरुळ नौदलात दाखल। अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार यंदा रॉबर्ट हॉल आणि मायकल वुडफोर्ड यांना जाहीर। आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन। राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या प्रारूप वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात आला आहे। नव्या वेळापत्रकानुसार प्रारूप मतदार याद्यांसंदर्भात दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत येत्या 26 ऑक्टोबरपर्यंत असेल। दावे आणि हरकतींचा निपटारा 10 नोव्हेंबरपर्यंत चालू राहील, तर अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे। मतदार याद्यांचं विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIRला आव्हान देणारी याचिका लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून काँग्रेससह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आज सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढला आणि ही याचिका दाखल केली। सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांना भेटून SIRची प्रक्रिया आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीचं निवेदन देण्याचं काँग्रेसचं नियोजन होतं, पण यासंदर्भातल्या याचिकांवर न्यायालयात सुनावणी सुरू असल्याचं सांगून सरन्यायाधीशांनी ही भेट नाकारली। सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार सर्वांना आहे असं ते म्हणाले।
1: सुप्रीम कोर्ट के द्वार सबके लिए खुले हैं। कोई भी पिटीशन किसी भी कोई भी चाहे वो आम नागरिक है या कोई माननीय सदस्य है किसी इलेक्टेड बॉडी का कोई भी है, भारत का हर नागरिक का उसका अधिकार है वो हमारे पास आए। हम कानून की व्यवस्था और कानून के अनुरूप सुनवाई करेंगे और जो जिसको बनता है उसको जरूर उसका अधिकार वो देंगे।
0: विरोधकांनी दाखल केलेली याचिका संबंधित याचिकांबरोबरच विचारात घेऊ असंही त्यांनी सांगितलं होतं। SIR प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत काँग्रेसनं आज नवी दिल्लीत आंदोलन केलं। दिल्लीतल्या लोकशाही बचाव आंदोलनात महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी डॉ सिरी वेल्ला प्रसाद, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात

0: यांच्यासह इतर नेते सहभागी झाले होते. ज्ञानेश कुमार यांना अटक करण्याची मागणी करत मुंबईतही टिळक भवनासमोर काँग्रेस नेत्यांनी आंदोलन केलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आपण सरन्यायाधीशांना पत्र लिहून निवडणुकीच्या निष्पक्षतेबाबत चिंता व्यक्त केल्याचं राहुल गांधी यांनी आज वार्ताहर परिषदेत सांगितलं. मतांच्या कथित चोरीविरोधात दिल्लीत अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू असून लोकांना दिल्लीत पोहोचण्यापासून रोखलं जात असल्याचं गांधी म्हणाले. काँग्रेस पक्षाला विविध राज्यांनी वर्षानुवर्ष नाकारलं आहे त्यामुळे पुनरागमन करण्यासाठी देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालयावर विरोधी पक्षांनी काढलेल्या मोर्चावरही त्यांनी टीकास्त्र सोडलं.
1: ज्यावेळी तुम्ही म्हणता सर्वोच्च न्यायालयावर आम्ही मोर्चा काढू आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी आमचं निवेदन घेतलं पाहिजे आणि आमच्याशी चर्चा केली पाहिजे हे कोणत्या संविधानात लिहिलेलं आहे. सर्वोच्च न्यायालय सेपरेशन ऑफ पॉवर्स प्रमाणे वेगळं आहे. सर्वोच्च न्यायालयाला कोणाशी चर्चा करता येत नाही, कुठलंही निवेदन घेता येत नाही. त्यांचा अधिकार, तुम्ही केस टाका, तुमच्या केसवर सुनावणी करण्याचा त्यांचा अधिकार आहे, परंतु जाणीवपूर्वक सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचं काम चाललेलं आहे.
0: सर्वोच्च न्यायालयाला कमकुवत करायचा काँग्रेसचा डाव आहे, मात्र तो यशस्वी होणार नाही असंही फडणवीस म्हणाले. INS मंगरोल ही उथळ पाण्यात काम करणारी पाणबुडीरोधक नौका आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. मुंबईच्या नौदल गोदीमध्ये आज हा कार्यक्रम झाला. पश्चिम नौदल कमांडचे ध्वजाधिकारी व्हॉईस ॲडमिरल संजय वात्सायन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या नौकेमध्ये 80% स्वदेशी भाग वापरल्याची माहिती त्यांनी दिली. अशा 10 नौका यावर्षी नौदलात सामील झाल्या असून आणखी 8 नौका लवकरच सामील होतील असं त्यांनी सांगितलं. कोची इथल्या कोचीन शिपयार्डनं या नौकांची निर्मिती केली. या नौकेवर अभय सोनार उपकरणं, हलके टॉर्पिडो, स्वदेशी रॉकेट लॉन्चर तसंच मारिच ही आधुनिक टॉर्पिडो रोधक यंत्रणा बसवली आहे. देशातल्या बंदरांच्या संरक्षणासाठी या नौका उपयोगी ठरणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार यंदा रॉबर्ट हॉल आणि मायकल वुडफोर्ड यांना जाहीर झाला आहे. व्यापक अर्थव्यवस्थेतलं स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी सूक्ष्म अर्थव्यवस्थेचा पाया या विषयावर त्यांनी विकसित केलेल्या मॉडेलसाठी त्यांना हा पुरस्कार दिल्याची घोषणा रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सनं केली आहे. महागाई, उपभोग आणि उत्पादन यांसारख्या घटकांमधल्या सांख्यिकी संबंधांच्या आधारे मॉडेल्स तयार करण्याऐवजी त्यांनी सूक्ष्म आर्थिक पायावर आधारित मॉडेलवर लक्ष केंद्रित केलं. एक एक कुटुंब आणि व्यवसायांच्या एकत्रित कृतींचा अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो यावर या मॉडेलमध्ये भर दिला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचं आज पुण्यात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. त्या 73 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून त्या पक्षाघाताच्या आजाराशी झुंज देत होत्या. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. मधु कांबीकर यांनी तमाशाच्या फडातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. व्यावसायिक रंगभूमीवर महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात त्या लावणी सादर करत राजदत्त यांच्या शापित या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. हेच माझं माहेर, राघू मैना, एक होता विदूषक, झपाटलेला, डेबू आणि येऊ का घरात हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. सखी माझी लावणी या कार्यक्रमातून मधु कांबीकर यांनी लावणीला जागतिक ओळख मिळवून दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मधु कांबीकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली आहे. केंद्र सरकारनं 2047 पर्यंतच्या राष्ट्रीय पोलाद धोरणाचा मसुदा तयार केलाय. पोलादाची देशांतर्गत मागणी पूर्ण करणं आणि जागतिक बाजारपेठेत पोलादाचा पुरवठादार म्हणून भारताचं स्थान बळकट करणं ही या धोरणाची उद्दिष्ट आहेत. देशातली पोलादाची दरडोई मागणी 116 किलोग्रॅमवरून वाढून 302 किलोग्रॅमपर्यंत जाईल असा अंदाज या धोरणात व्यक्त केलाय. कच्च्या पोलादाचं उत्पादन 2014-15 या वर्षात 8.90 कोटी टन होतं. ते गेल्या वर्षात 170 लाख टनापर्यंत पोहोचलं. 2047 पर्यंत पोलाद निर्यातीत 4.5 कोटी टनांची वाढ, कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी करून पर्यावरणस्नेही उत्पादन, लोखंडाचा पुनर्वापर, डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्वयंचलित यंत्रांचा वापर अशा विविध मुद्द्यांचा उल्लेख या धोरणात आहे. जपानमध्ये नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये 27 पदकं जिंकणाऱ्या तिन्ही सशस्त्र दलांमधल्या खेळाडूंचा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गौरव केला. या खेळाडूंनी 6 सुवर्ण, 11 रौप्य आणि 10 कांस्य पदकं जिंकली आहेत. या खेळाडूंनी त्यांच्या शिस्तीचं, कठोर परिश्रमाचं आणि सांघिक भावनेनं केलेल्या प्रयत्नांचं राजनाथ सिंह यांनी कौतुक केलंय. सप्टेंबर महिन्यात देशात किरकोळ चलन फुगवट्याचा दर वाढून 5.54% झाला. ऑगस्टमध्ये हा दर 4.83% होता. ग्रामीण भागात चलन फुगवट्याचा दर 6.8% पोहोचला, तर शहरी भागात हा दर 4.88% राहिला. अन्नधान्याच्या ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर ऑगस्टमध्ये 5.97% होता, तो सप्टेंबरमध्ये 7.74% पोहोचला. या महिन्यात कांदा, लसूण, आलं, लिंबू, खाद्य आणि पेय यांची भाववाढ झाल्यानं हा दर वाढल्याचं सरकारी आकडेवारीत म्हटलं आहे. सेनादलांमध्ये आधुनिकीकरण आणि आत्मनिर्भरता साध्य करण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं पावलं उचलत असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलंय. भारतीय लष्कर आणि भारतीय अन्न महामंडळादरम्यान आज नवी दिल्लीत भारत राईस उपक्रमाच्या समझोता करारावर स्वाक्षऱ्या झाल्या, त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यावेळी उपस्थित होते. भारत आणि युकेमधील द्विपक्षीय व्यापार 2030 दुप्पट व्हावा अशी अपेक्षा केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केली. भारत युके संयुक्त आर्थिक आणि व्यापार समिती अर्थात जेटकोच्या परिषदेत ते बोलत होते. भारत युके द्विपक्षीय आर्थिक संबंध अधिक दृढ व्हावेत अशी भारताची इच्छा आहे असं त्यांनी सांगितलं. यामुळे दोन्ही देशांमध्ये व्यापाराच्या नवनवीन संधी निर्माण होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी आज गुजरातच्या अहमदाबाद इथं ब्रिक्स पारंपरिक आणि देशी खेळ प्रदर्शन स्पर्धांचं उद्घाटन केलं. सांस्कृतिक ओळख जपणं आणि जागतिक सहकार्याच्या नव्या संधी निर्माण करण्यात हे खेळ सेतू म्हणून काम करतात असं प्रतिपादन त्यांनी केलं. वैद्यकीय आस्थापनांच्या सेवा आणि सुविधांचे दर ठळक पद्धतीनं दर्शवले जावेत असं केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितलंय. रुग्णांना योग्य दरात योग्य निर्णय घेता यावेत, शुल्कासंबंधीचे वाद टाळावेत आणि आरोग्य सेवा क्षेत्रात विश्वास वाढावा यासाठी हे पाऊल सरकारनं उचललं आहे. टपाल विभागाच्या मुंबईतल्या मुख्यालयानं आज फिलाटली डे अर्थात टपाल तिकीट संग्रह दिन साजरा केला. देशभरात साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय टपाल सप्ताहाचा हा एक भाग आहे. त्यात तिकीट संग्रह प्रेमींसाठी विविध उपक्रम आयोजित केले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात प्रारूप मतदार याद्यांसंदर्भात दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी 26 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला राहुल गांधी यांचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान. जनतेनं नाकारल्यानं काँग्रेस देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करत असल्याची देवेंद्र फडणवीस यांची टीका. पाणबुडीरोधक नौका INS मंगरुळ नौदलात दाखल. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार यंदा रॉबर्ट हॉल आणि मायकल वुडफोर्ड यांना जाहीर. आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: FM पर ये विविध भारती का मुंबई केंद्र है. चित्रलोक ये कार्यक्रम आप सुनेंगे बस थोड़ी ही देर में.

इस गीत के साथ ही आज का ढलती जाए रात कार्यक्रम अब समाप्त तो होता है। 102.8 FM वर हे विविध भारतीचं मुंबई केंद्र आहे आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे प्रसारण आपण जगभरात ऐकू शकता। श्रोते हो, रात्रीचे 11 वाजले आहेत। आमची आजची शेवटची सभा समाप्त होत आहे। पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5:55 मिनिटांनी। तोपर्यंत निरोप द्या। शुभरात्री। जय हिंद।